0: मगाचनो तुम सगळ्याक आईचे कोंकणी कार्यक्रमाक आत्मीय स्वागत। आईचे कार्यक्रमात चारोळी सांगतात श्रीमती उषा राणे, मागीर कोंकणी गाणी प्रसार जातले। पहिले ऐकिया चारोळी सांगतात श्रीमती उषा राणे।
1: नमस्कार, आता हांव तुमचे मुखार कांय चारोळी म्हळ्यार चुटूक दवरतां। चारोळी करप सोंपें आनी बरें, चारोळी करप सोंपें आनी बरें। एके ओळींत रणामळ तर दुसरे ओळींत पांचवें रान। दुसरी, जिणेच्या वाटेर चलतना पडूकूच जाय, जिणेच्या वाटेर चलतना पडूकूच जाय। तेन्नाच तर कळटा कोण हांसता, कोण दुर्लक्ष करता आनी कोण हात दिवन उठयता। तिसरी चारोळी, आवटडेटेड जाला आयुश्य,

आउटडेटेड झाला आयुष्य, सपनाय जायना डाउनलोड, भावनेक लागला व्हायरस, दुःखही करूक जायना सेंड. चौथी, जिनेतल्या प्रवासात जायते लोक मेळटात, जिनेच्या प्रवासात जायते लोक मेळटात, साथ दिवपी कमी तर सोडून वतलेच चड असतात. पाचवी, आयुष्य हे सर्कशीतल्या विदूषकासारखे असं झाला, आयुष्य हे सर्कशीतल्या विदूषकासारखे झाला. कितलेय दुःख असले तरी जगास आमकां हास्यच पडटा, कितलेय दुःख असले तरी जगास आमकां हास्यच पडटा. फुडली चारोळी, कोणें कितलेय तिडोवचो केलो यत्न, कोणें कितलेय तिडोवचो केलो यत्न, तरी मनार संयम दवरप हेच खरे शौर्याचे लक्षण, तरी मनार संयम दवरप हेच खरे शौर्याचे लक्षण. फुडली चारोळी, गणपतीच्या देवळात उदबत्तेचो पुडो, गणपतीच्या देवळात उदबत्तेचो पुडो, मेसेज ना ऑनलाईन ना, थारलो काय साखर पुडो, मेसेज ना ऑनलाईन ना, थारलो काय साखर पुडो. फुडली चारोळी, मन कितले पिशे असता, नाका थंय धांवता, मन कितले पिशे असता, नाका थंय धांवता, पूण आपल्याक कितें जाय हे ताका दिस्त कळटा, पूण आपल्याक कितें जाय ताका दिस्त कळटा. आयुष्य हे चित्रासारखे असता, आयुष्य हे चित्रासारखे असता, मनासारखे रंग भरले की फुलासारखे खुलून दिसता, मनासारखे रंग भरले की फुलासारखे खुलून दिसता. फुडली चारोळी, जाका खरीच कळटा भाव भावनांची गंभीरताय, जाका खरीच कळटा भाव भावनांची गंभीरताय, तोच चितारूंक शकता कागदावेली सुंदरताय, तोच चितारूंक शकता कागदावेली सुंदरताय. फुडली चारोळी, भूतकाळान हात बांदले भविष्यान हात वयर केले, भूतकाळान हात बांदले भविष्यान हात वयर केले, कांयच चूक नासतना वर्तमानाक सोंसचें पडले, कांयच चूक नासतना वर्तमानाक सोंसचें पडले. आयुष्य ही अशी एक ट्रेन आसा, आयुष्य ही अशी एक ट्रेन आसा जी जन्मा पासून मरणा पर्यंत सुख दुःखाच्या वेगवेगळ्या स्टेशनार थांबता, जी जन्मापासून मरणा पर्यंत सुख दुःखाच्या वेगवेगळ्या स्टेशनार थांबता, आनी आपणाक अणभवाचे तिकीट घेवचे खातीर दरेक स्टेशनार देवपाक वत्ताय करता. गेले ते दीस गेले, गेले ते दीस गेले, कोरोनान हात पांय पातळिले, शाळा कॉलेज बंद उडयले, ऑनलायन शिक्षण घेवचे पडले, शिक्षक प्राध्यापक बळी पडले, नवे नवे तंत्रज्ञान आत्मसात केले, ऑनलाईन ऑफलाईन म्हण घरा बसून शिक्षण घेऊचे पडले. कोण म्हणता स्वभाव आणि सही केन्ना बदलना, कोण म्हणता स्वभाव आणि सही केन्ना बदलना, फकत एका घावाची गरज असता, फकत एका घावाची गरज असता, जर बोटार बसलो तर सही बदलता आणि मनार बसलो तर स्वभाव बदलता. फुडली चारोळी, एखाद्याच्या भल्या खातीर चंदनासारखे झरा, एखाद्याच्या भल्या खातीर चंदनासारखे झरा, फकत काळजी इतली घेयात की मुखारल्या व्यक्तीन तुमकां लाकूड समजू नये, फकत काळजी इतलीच घेयात की मुखारल्या व्यक्तीन तुमकां लाकूड समजू नये. फुडली चारोळी, सुखा खातीर केन्ना हास्यें पडटा तर केन्ना रडचेंय पडटा, सुखा खातीर केन्ना हास्यें पडटा तर केन्ना रडचेंय पडटा, कारण सोबीत घसघसो जावंक, घसघसो म्हळ्यार धबधबो, सोबीत घसघसो जावंक उदकाकी उंचाये वयल्यान पडचें पडटा. फुडली चारोळी, बरो स्वभाव हो गणितांतल्या शुन्या सारको आसता, बरो स्वभाव हो गणितांतल्या शुन्या सारको आसता,

0: कोंकणी गाणी ऐकले.
1: ही आशिले आईचे कोंकणी कार्यक्रम मुखारले प्रस्ताराक सांचे 5 वाजता तुमगेले आवडचे कोंकणी

0: यः कृते समागच्छन्ति। भारत लाओस संबंध विषये राष्ट्रपतिना द्वयोर्देशयोः सहयोग विस्तारस्य संभावनाः प्रतिपादिता। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मुः उक्तवती यत् भारतस्य लाओ जनवादी लोकतांत्रिक गणराज्यस्य च मध्ये बौद्ध धर्मस्य रामायणस्य विषयाधारिताः घनिष्ठाः सांस्कृतिक सभ्यतागत सम्बन्धाः सन्ति। राष्ट्रपति भवने लाओस देशस्य उप प्रधानमन्त्रिणं विदेश मन्त्रिणं च थोम सावन पोम विहाने इत्यमुं स्वागतं कुर्वन्ती सा अवदत् यत् उभौ देशौ अस्मिन् वर्षे राजनैतिक सम्बन्धानां स्थापनायाः 70वां वर्ष समाचरतः। सा उक्तवती यत् व्यापार निवेशयोः क्षेत्रे सहयोग विस्तारस्य पर्याप्ताः अवसराः सन्ति। सूचना प्रविधि स्वास्थ्यम् कृषि सिंचनम् विनिर्माणम् नवीकरणीय ऊर्जा तथा विद्युत क्षेत्रेषु सहयोग वर्धनाय भारतम् सज्जम् अस्ति। अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजुः अद्य न्यगादीत् यत् शासन व्यवस्थां भद्रतरं कर्तुं कल्याणकारिणीनां योजनानां प्रभाविनं क्रियान्वयनं सुनिश्चयं कर्तुं प्रविधिना महत्वपूर्णा भूमिका कृता। असौ अल्पसंख्यक कार्यमंत्रालय द्वारा अद्य नवदिल्ल्यां आयोजितानां परिष्काराणां द्वादश वर्ष प्रपूर्त्यवसरस्य उपलक्ष्ये मन्यमानं परिष्कारोत्सवं संबोधयन् उक्तवान्। मीरा युवा भारत इति इदम् आधिकारिक रूपेण गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स इत्यनेन मान्यता प्राप्ता। यतो हि एकस्मिन्नेव सप्ताहे अन्तर्जाल प्रश्नस्य कृते सर्वाधिकानाम् उपयोक्तृणाम् उपाधिं प्राप्तवत्, यत्र प्रश्नानाम् आभासीय रूपेण उत्तरं प्रयच्छन्तः 390,000+ अपि अधिकाः प्रतिभागिनः आसन्। केन्द्रीय युव कार्य क्रीडा मन्त्री डॉक्टर मनसुख मांडवीयः अद्य नवदिल्ली नगरे आयोजिते समारोहे सम्मानपत्रम् अवाप्नोत्। गतवर्षे अक्टूबर मासस्य 25 दिनांकात् 31 दिनांक पर्यन्तं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 26,000 प्रश्नस्य इत्यस्य माध्यमेन अभिलेखः प्राप्तः। मनसुख मांडवीय इत्यनेन अस्य कृते वर्धापनं प्रदत्तम्। गुजरात आरक्षि विभागेन राज्ये अवैध रूपेण निवसतः बांग्लादेशीय नागरिकान् विरुध्य ऑपरेशन डेल्टा हंट नामना विशेष अभियानम् आरब्धम्। अस्य अभियानस्य अन्तर्गतं गत 24 होरासु 24,000+ बांग्लादेशीयाः गृहीताः तथा च 280,000+ संदिग्ध जनानां विषये अन्वेषणं प्रचलति। दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता अद्य मालवीय नगरे अग्निकाण्डेन आहतान् द्रष्टुं साकेतस्थं निजी चिकित्सालयं गतवती। सा पीडितैः तथा तेषां परिवारजनैश्च सह संवादं कृतवती। प्रत्येकं मृतकस्य परिवाराय 10,00,000 रूप्यकाणां गंभीररूपेण आहतानां 5,00,000 रूप्यकाणां च अनुग्रह धनस्य घोषणा कृता। बिहार राज्यस्य मुजफ्फरपुर नगरे एकस्मिन् निजी चिकित्सालये भीषणाग्निकाण्डे 3 जनाः मृताः, अनेके च आहताः। एषा घटना गतरात्रौ ब्रह्मपुरा क्षेत्रे अभवत्। गंभीर रोगिणः उपचारार्थम् अन्येषु चिकित्सालयेषु प्रविष्टाः। इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಇದೀಗ ಜಿಲ್ಲಾ ವಾರ್ತಾಪತ್ರ.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲಾ ವಾರ್ತಾಪತ್ರ ಬರೆದವರು ವಿನಯ್ ಕುಮಾರ್ ಟಿಆರ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಸುಗುಣ ಸತೀಶ್. ದುಬಾರೆ ಆನೆ ಬಿಡಾರದಲ್ಲಿ 2 ಆನೆಗಳ ನಡುವಿನ ಕಾದಾಟದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಸಿಕ್ಕಿಹಾಕಿಕೊಂಡು ಮೃತಪಟ್ಟ ಘಟನೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿಗರ ಸುರಕ್ಷತೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಶಿವಮೊಗ್ಗದ ಸಕ್ರೆಬೈಲು ಆನೆ ಬಿಡಾರಕ್ಕೆ 22ರಿಂದ ತಾತ್ಕಾಲಿಕವಾಗಿ ಪ್ರವೇಶವನ್ನು ನಿಷೇಧಿಸಲು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಮುಂದಾಗಿದೆ. ಪ್ರಕರಣವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿರುವ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಆನೆ ಬಿಡಾರಗಳಲ್ಲಿ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ನಿಯಮಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರುವಂತೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸೂಚಿಸಿದೆ. ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಸಿದ್ದ ಪ್ರವಾಸಿ ತಾಣವಾಗಿರುವ ಸಕ್ರೆಬೈಲು ಆನೆ ಬಿಡಾರಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಹಾಗೂ ಹೊರ ರಾಜ್ಯದ

0: ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಕೃಷಿ ಹಾಗೂ ರೈತ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಾಲಯ.
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा,